0: ना कजे रे मिसे नि सही नका मो को वट्टू को बोटे
1: वट्टू ना मा गजे
2: वे सही वासे जे सिबा मुकी मा बे मोर लो बुत्ती ना मर्सिडीस
1: ये गर पले वट्टू
2: iya ro
1: magi pale na cantila ada Mercedes wetuir di bangu setandrei
2: ni gitu tema kada cantik Mercedes sih napa ada meru kuntilana
1: dek saja napa ada kuntilana dores
2: pada gay pale
1: pada mi pakonran nak buru